जी सिम जा प्रोग्राम आहे रोशन सुबुह, ऐं रोशन सुबुह में अवां लाइ अॼु असां सवाल खणी आया आहियूं त अव्हां खे ज़रूरु इंतज़ारु हूंदो, ओसेड़ हूंदो सवाल नोट करण जो। त सिम जा असांजो अॼु जो जेको सवाल आहे उहो आहे उन सितारे जो नालो ॿुधाइणो आहे, हीअ अव्हां खे निशानी ॿुधायां थो, उन सितारे जो नालो ॿुधाइणो आहे हिन सेप्टेंबर महीने में जेको कहिड़ी तारीख़ ते ॼमंदो आहे ऐं कहिड़ी तारीख़ ते उभरंदो आहे ऐं कहिड़ी तारीख़ ते लहंदो आहे। उन सितारे जूं मां अव्हांखे निशानियूं ज़रूरु ॿुधाईंदुसि त उन सितारे जे ॼमण सां उभरण सां मींहुं जेके खीर आहिनि उहे थोरो घटि करे वेंदियूं आहिनि ऐं राति जो जॾहिं सितारो उहो चमकंदो आहे त हुनखे उठ राति जो वेहण वक़्तु हुनखे पुठी ॾेई वेंदो आहे ऐं मच्छीअ में चाढ़ हूंदो आहे, थोरी गर्मी जी चिट बि वधीक थींदी आहे। अव्हांखे उन सितारे जो नालो ॿुधाइणो आहे ऐं कहिड़ी तारीख़ ते ॼमंदो आहे, कहिड़ी तारीख़ ते उभरंदो आहे, कहिड़ी तारीख़ ते लहंदो आहे। त सवाल तमामु आसान आहे, कोई बि किताबी सवालु कोन्हे को। जेकॾहिं अव्हांखे सवाल नथो अचे त पंहिंजे वॾड़नि पंहिंजे बुज़ुर्गनि खां हेल्प ज़रूरु वठो। त साईं मुंहिंजा तव्हां असांखे सवाल जो सही जवाबु ॿुधाए सघो था। असांजो मैसेज करण जो आसान तरीक़ो आहे, मोबाइल जे राइट ऑप्शन में वेंदो, अव्हां उते LRK लिखी स्पेस ॾेई पंहिंजो नालो, पंहिंजे ॻोठ शहर सिटी जो नालो लिखी करे ऐं तव्हां सवाल जो सही जवाबु सेंड कंदो 888 ते। जी हा समिन, ऐं तव्हां असांजे फेसबुक जे ID ते बि तव्हां असांखे सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था। असांजो जेको पेज आहे फेसबुक जो ID आहे GFM88, तव्हां त बि पंहिंजो नालो पंहिंजे सवाल जो सही जवाबु लिखी मोकिले सघो था ऐं तव्हां असांजे सवाल जो सही जवाबु असांजे तव्हां मोबाइल ते नोट कराए सघो था। असांजो नंबर आहे 0332-1322-88। असां सही जवाबु तव्हां हिन नंबर ते ॾेई सघो था। असांजे स्टूडियो में मोबाइल नंबर आन हूंदो त असांजो सवाल आहे त जो नालो ॿुधाईंदा थिए थो। इहे तारीख़ूं बि तव्हांखे ॿुधाइणियूं आहिनि, उहे तारीख़ूं हिन सेप्टेंबर महीने जूं आहिनि ऐं जो जेको नालानियूं इहो आहिनि त उहो उन जे ॼमण मींहुं खीर झके पुठी ॿुट वधीक कंदो आहे।

सवाल नथो अचे त पंहिंजे बुज़ुर्गनि खां पंहिंजे वॾनि खां मालूमात वठी सघो था। अव्हांखे उन सितारे जो नालो ॿुधाइणो आहे जेको पंहिंजो कॾहिं उभरंदो आहे ऐं कॾहिं जमंदो आहे, कॾहिं किरंदो आहे यानी लहंदो आहे। इहे हुन जूं निशानियूं बि अव्हांखे मां ॿुधायां थो त हिननि ॾींहंनि में गर्मियूं जेका आहिनि, जेका चिट हूंदी आहे गर्मी जी, उहा बि वधी वेंदी आहे ऐं मींहूं खीर ॼण घटि करे वेंदियूं आहिनि, सुकाए वेंदियूं आहिनि। ऐं जॾहिं राति जो उभरंदो आहे ऐं ॾिसण में ईंदो आहे त हुनखे उठ जेको आहे उहो पुठी ॾेई वेहंदो आहे, इहा बि हुन जी निशानी आहे। मच्छी चाढ़ कंदी आहे याने ॿनिनि मां ज़मीन मां निकिरी करे ऐं वाहन जो, शाखुनि जो, केनलनि जो रुख कंदी आहे। त बिल्कुलु इहे निशानियूं आहिनि हुन सितारे उभरण जूं। तव्हांखे सितारे जो नालो ॿुधाइणो आहे जेको असां के इलाइक़े में या पूरी सिंध में मशहूरु नालो आहे सितारे जो, त इहो ॼमंदो कॾहिं आहे, उभरंदो कॾहिं आहे ऐं लहंदो कॾहिं आहे। इहो अव्हांखे तारीख़ूं ॿुधाइणियूं, पर असांजे हिन सेप्टेंबर महीने तारीख़ आहिनि दोस्त, 14 अगस्त ॿुधाइनि पिया, पर बहरहाल हर कंहिंजी मर्ज़ी आहे। मां अव्हांखे महीनो क्लियर कयो आहे त हिन महीने में यानी सेप्टेंबर महीने में ॼमंदो बि आहे, उभरंदो बि आहे ऐं किरंदो बि आहे। उन जूं निशानियूं इहे आहिनि त मींहं खीर घटि करे वेंदियूं आहिनि ऐं उन जे सितारे जे उभरण सां उठ जेके आहिनि उहे पुठी ॾेई वेंदा आहिनि राति जे टाइम ते ऐं मच्छीअ में चाढ़ थींदो आहे, गर्मी वधी वेंदी आहे। अव्हांखे सितारे जो बि नालो ॿुधाइणो आहे त समय मुंहिंजा अव्हां असांखे सवाल जो सही जवाबु ॿुधाए सघो था। असांजे मोबाइल जे राइट ऑप्शन में ईंदो एस एम एस ज़रिए तव्हां असांजे सवाल जो जवाबु मोकिले सघो था। मोबाइल जे राइट ऑप्शन में एल आर के लिखी स्पेस ॾेई पंहिंजो नालो, सवाल जो सही जवाबु तव्हां असांखे 888 ते सेंड कंदो। जेके दोस्त प्रोग्राम असांजो फेसबुक ते ॿुधनि पिया, असांजी फेसबुक जी आई डी आहे GFM88 ऐं तव्हां असांजे फेसबुक जे हुन पेज ते सवाल जो सही जवाबु मोकिले सघो था ऐं तव्हां असांखे कॉल ज़रिए पंहिंजे सवाल जो सही ॿुधाए जवाबु ॿुधाए सघो था। असांजो नंबर आहे 0332123228।

जी साईं, मुंहिंजा प्रोग्राम रोशन सुबुह में सवाल जो जेको जवाबु आहे अव्हांखे ॿुधाईंदासीं। निशानियूं त असां तव्हांखे ॿुधाए चुका आहियूं, त साईं मुंहिंजा अव्हांखे ज़रूरु इंतज़ारु हूंदो, ओसियड़ो हूंदो त कंहिं सवाल जो जवाबु सही न आहे या कंहिं ग़लति न आहे। त असांजे सवाल जो जेको सही जवाबु आहे, सितारे नालो आहे, एथ सितारो। बिल्कुलु अव्हां सभिनी खे यादि हूंदो, जे न तव्हां कंहिं वॾनि खां, पंहिंजे बुज़ुर्गनि खां पुछी करे पंहिंजे मालूमात में इज़ाफ़ो करे सघो था। सितारे जो नालो आहे एथ, ऐं अव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहो सेप्टेम्बर महीने जे पहिरियनि तारीख़नि में इहो ॼमंदो आहे, ऐं विचनि तारीख़नि में इहो उभरंदो आहे, ऐं आख़िरी तारीख़नि में इहो लहंदो आहे। जंहिंमें ॿुधायो वञे थो त 7 तारीख़ ते ॼमंदो आहे, ऐं 17 तारीख़ ते उभरंदो आहे, ऐं 27 तारीख़ ते किरंदो आहे, यानि लहंदो आहे। इहे हुन जूं तारीख़ूं आहिनि, ऐं निशानियूं इहो हूंदियूं आहिनि त गर्मी जेको आहे चिट उहो वधीक उन में इज़ाफ़ो थींदो आहे, ऐं मींहूं खीरु झको करे वेंदियूं आहिनि, ऐं जॾहिं राति जो सितारो ज़ाहिरु हूंदो आहे, वधीक चमकंदो आहे, त उठ जेको आहे उनखे पुठी ॾेई वेंदो आहे, ऐं मच्छी जेका आहे उहा चाड़ कंदी आहे, यानी ज़मीननि मां, नंढड़नि वाहिनि मां, वाहनि मां, शाखुनि में, केनालनि में, ऐं बिल्कुलु उहा मथे चाड़ कंदी आहे। त असांजे सवाल जो सही जवाबु इहो आहे त एथ सितारो, ऐं काफ़ी दोस्तनि सोहेल सितारो ॿुधायो, पर किथां बि असांखे सोहेल सितारे जी निशानी कोन मिली। बहरहाल असांजी जेका सिंधी चवणी आहे त एथ सितारो आहे, ऐं उन में जेको तारीख़ूं आहिनि त 7 तारीख़ ते ॼमंदो आहे, 17 तारीख़ ते उभरंदो आहे, ऐं 27 तारीख़ ते लहंदो आहे। त जेकॾहिं असां हिन खे विच वठूं त सेप्टेम्बर महीने जे पहिरियनि तारीख़नि में उभरंदो आहे, ऐं सेप्टेम्बर जे विच तारीख़ुनि ते जेको आहे सो उभरंदो आहे, ऐं पहिरियां 7 ते ॼमंदो आहे, ऐं 17 पंहिंजो विच ते उभरंदो आहे, ऐं आख़िर में किरंदो आहे, यानि लहंदो आहे। इहो असांजे सवाल जो सही जवाबु। त हुन में असांखे पहिरें नंबर ते सवाल जो सही जवाबु ॾिनो हाजी सोहराब मंगरियो, ॻोठु सजरणो मंगरियो, बकापुर लाड़काणे खां। ऐं ॿिए नंबर ते सवाल जो सही जवाबु ॾिनो महरम अली टामरी आहे, ॻोठु सिजावल जूणे जो, कंबर शिदादकोट खां। ऐं वफ़ा शेख कुंभ गाजरी लाड़काणे खां। दोस्तनि जो सही जवाबु हुयो टिन्ही जो, ऐं काफ़ी दोस्तनि जवाबु ग़लति हुयो। त हीउ जेको असां अव्हां ताईं कलाम पहुचाईंदासीं इन्हनि टिन्ही दोस्तनि जे नाओ कंदासीं।